0: ईशा सुवाने कुरंत
1: कोब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगाळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगाळु वेहेता फेन्नेगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोब्बला की कुरं कुरा सुवालत तमे
0: मि तैयार वणी दिवे हेफे मुं गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवे हे बहुगा सुवाल अन्ना ಕೊಂಗರ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: ነው ደህከ ሜጋሃርትስ ዲቪ ኤፍኤም ሚገዲ ጋኩሪያ ሚገንዳኒ ላቫ ፈይታ ሚ ሾ ሚ ጃሃል ዲኒ ኡስካ ሂባና ሚ ላቫ የኪ ಅರ್ಜಿತ್ ಸಿಂಗ್ ಕ್ಯಾ ಫಾಲವೆ 1920 ಈವು ರಿಟರ್ನ್ಸ್ ಮೀ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಲವೆ ಮಿ ಅರೆಕಸ್ ಇತುರು ಬ್ಯಾವರೇಕಾ ಮೀ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲನಿ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್ ಮೂಸಾ
1: ವಾಲೈಕುಮ್ ಅಸ್ಸಲಾಮ್
0: ಹಾ ದಹಾ ಲಸ್ಟ್ ಲಸ್ಟ್ ಕಮಿಂಗ್ ಬೋಲೆ ಕಿನಿಂಗ್ ಹಾಲ್
1: ಹಾಲು ಕಿಯಾ ದೇನಿ ಕಿಹಿನೆ
0: ಹಾಲು ಲೋಬಿಗೆ ಕಿಯಾ ಬಲಾ
1: ಕಿಯಾ ಬಲಾ ಕಿಯಾ ಹಾಣಮೆ
0: ನಿಂಜೆ ದೊನೆನ್
1: आदि विदे
0: निदिया देंगे ऐ हम तो के
1: लावा लावा लावा फिर ताग लावा था कि
0: लावा फिर कवा नहीं लावा किया ना कौन कम के ती उड़े नहीं लावे कौन बना दी बनी कं कौन कम के कं ती उड़े नहीं
1: हाँ मैं मिया तो ये गोलम कोड़ा कोड़ा मोबाइल आते के मार्क्स कोलो एक कोलम का मिया उड़े नहीं
0: मार्क्स कोलो एक कोला नहीं है ऐ मैं से कहते हूँ नहीं मुंह से
1: यार दें एक कां कोड़ा नहीं मार्शे हैं भी मा ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಳ ಇಕ್ಕೊಳ್ಳೆ ತೋ ಮೇಳನಿ
0: ಎಹೆಂತ ತಿಯಾ ರೆಫ್ರಿ ದೋ
1: ಮೀ ಫುಟ್ಬಾಲ್ ನೂನೇ
0: ಕುರಿ ಹೆಚ್ಚ ಗವ ಸುಣ್ಣ ಮೀ ಹೆ ನೂನ್ ತೈ
1: ಎ ಬುನಾ ಹೆ ಎ ಬುನಾ ಹೆ ಕದ ಬಹಬರ ಗ ಬುನಾ ಗತ ಅಮ ಬುನನ್ ಜೆ ಹೆನೆ ನಾ ಕೆಂತ ಕ್ರೀಡಾ ಹೊರಿ ಹಾ ಸಮೆ
0: ರೆಫ್ರಿ ಯ ಕಿ ಹೊರಿ ಹಾ ಕುಳಿ ವರ ಗ ಸುಣ್ಣ ಬೈ ನೂನ್ ಹೆ ಎನ್ ಸುವಾ
1: ರೆಫ್ರಿ ಯ ನೂನೇ ಸಾಬ ಹೆ
0: ಓಕೆ ದಿ ಸ್ಕೋರ್ ಶೀಟ್ ಬಲ ಹಟ್ಟಾ ಮೀ ಹಾ ಓಕೆ ಹ್ಯಾಪಿ
1: मैं हफ्ता की कल हाफ में हफ्ता की हाउसकीपिंग हफ्ता ही मतलब
0: हाँ ओके मसले नहीं है मसले के बाला लाने इंगे
1: अंबुराल बाला ले मसले
0: अंबुराल लाने अंबुराल लाने
2: लफ्ज़ों इराकु
0: अहे लफ्ज़ों इराकु इंगे हाँ मसले मसले वे किए जो होने नुंगे कोब्बा
1: ತಿಹಿರಿ ಕುರಾಕಂತ
0: ಲಫ್ಜ ಕಿ ಸಮಾಸ ಅಸ್ತಾ ಇಂತಿಹಾಯ ಲವಗಿನ
1: ಇತಲ್ಲವ ಕೆಂಜೆ ಹೇನೆ
0: ಎಮ್ ಲವೆ ಕ್ಯಾಲ್ ಬಾಳೆ
1: ಸಮಾಸ ಸಮಾಸ ತಸುಂಗೆ ದೇನಿ ಕಲಾತಿಯ ಹುನರು ದಸ್ಕುರಿ ಕೊಂ ಹೆನೆಂ ಹೇ ಎಲ್ಲವ ಎನ್ನಿಂಗ ಯೇ
0: ಹಾಪೋದಕ
1: ಕಿಯಾಕ
0: ಅಲಿ ರಮೀಸ್ ಗೆ ಸಮಾಸ ಕುರಾತಿ ಎಂಗೇತ ಸಮಾಸ ಕುರಾತಿ ಎಲ್ಲ ಹಿಂಗೇತ ಅಲಿ ರಮೀಸ್ ಗೆ
1: ಸಮಾಸ ಕುರಾತಿ ಅಲಿ ರಮೀಸ್ ಗೆ ಲವೆತ್ತೆ
0: ಸಮಾಸ ಕುರಾತಿ ಅಲಿ ರಮೀಸ್ ಗೆ ಲವೆದ್ದು ಅದು ಅವೇನು ಸಮಾಸ ಕೊಲ್ಲಿ ನೇಗೆ ಗೊತ್ತೆವಿ
1: समासा कुराती एला वराग करनेंगे
0: नेगे
1: बुनाही बनिये
0: मशंगादरीचे
1: मशंगाद चाले समासा कुराती बुनियार कोई गलत राग से दिया ही मशंगाद चाले
0: मशंगाद ओके
1: हिंगे राग का किया था
0: ये रंगल देखेंगा लव जहाँ एक
1: बार तो मैं सिंगल लव में की दो
0: रंगल है तीव्र रंगल है माँ बड़ा विस रंगल है कौन कुछ कर लव हासा कॉल लव भी
1: हासा कॉल ने माँ का दिन समाए बुने दिन समाए तो ऐसे पंजी में समासा लव बस हम को जिता समाए लव बस समासा कॉफी भी जो ನಮ್ಮ ದೇಹ ಮಿಗಡಿ ಗಾಡುವ ಎಮ್ಮೆಣ್ಣ ರೀತಿ ಮಿಲವ ರೀತಿ ಮೇಲೆ ಅದ ಮಮ್ಮೆ ಹಾಸ್ಕೊಳ್ಳ ಕುರಿ

0: ಮಧುರ್ ಶರ್ಮಾಗೆ ಅಂದಾಜೆ ಕರಮಕಿ ಪೀರ್ ಸಯ್ಯದ್ ನಸೀರುದ್ದೀನ್ ನಸೀರ್ಗೆ ಅಸ್ಲು ಹಜಲ್ ಜಮಾನಿ ಇಂಡಿ ಸೂಫಿ ಮ್ಯೂಸಿಕಿ ರಾಗ ಕಕ್ಕಿಯ ದೀಫವ ಮಕ್ಬೂಲವೇ ಮಿ ಲವ ಜಮಾನಿ ಬದಲ್ತ ಕಾಯಕುಗ ಮಧುರ್ ಶರ್ಮಾಯ ಮೊಯಿನ್ ಅದಿ ಇಯಾರು ನೆರೆಫವನಿ ದೆಹಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ವನಹರ್ಗೆ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಹುಗೆ ಸತಾರಾಗ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಇಂಡಿಯಾ ಆದಿ ಓರಿಯೆಂಟಲ್ ಸ್ಟಾರ್ ಏಜೆನ್ಸೀಸ್ಗೆ ತೆಗ್ಗಂಡುಗ ನೆರೆಫವ ಮಿ ಕವಾಯಕಿ ವರ ಬೋಡ್ ಮಕ್ಬೂಲ್ ಕಮೆಂಗ್ ಹೋದಿಲವೆ ಮಧುರ್ ಮಿ ಲವ ನೆರೆಫವನಿ ವಿಡಿಯೋ ಯಾವೆಸೆಕುಗ ಮಿ ಲವಾಗೆ ವಿಡಿಯೋಗೆ ಮಸಕ್ಕತಕಿ ಉಂದಗೂ ಆದಿ ವರ ತಫಾತ್ ಮಸಕ್ಕತೆ ಮಿ ವಿಡಿಯೋ ನಗಾಫವನಿ ವರ ಫಿನೀಗ ವಿಡಿಯೋ ನೆಗುಮುಗ ದಿಮಾವಿ ಗೊಂಜೆ ಹೊಂತವಗೆ ವಾಹಕ ಮಧುರ್ ವನಿ ಹಿಸ್ಸಾಕೊಫ
1: तो आई वाज टेलिंग कि शूट इतना टफ हो गया था हमारे लिए क्योंकि जब भी आप लद्दाख जाते हो बहुत हाई अल्टीट्यूड पे आपको एटलीस्ट एक दिन या 18 टू 16 आवर्स लगता है टू एक्लिमेटाइज योरसेल्फ एंड योर बॉडी हमारी फ्लाइट मिस हुई क्रू सारा शूटिंग क्रू सब कुछ सब वहाँ पहुँच गए थे वी वर एट द दिल्ली एयरपोर्ट एंड वी इंस्टेंटली बुक्ड दूसरी फ्लाइट जो कि नेक्स्ट डे मॉर्निंग की थी हम सुबह 6 बजे फ्लाइट पकड़ के 8 बजे वहां पहुंचे हमने बढ़िया समोसे खाए हम जाके होटल पे सामान रखे और 10 बजे वी स्टार्टेड शूटिंग और विदाउट गेटिंग एक्लिमेटाइज्ड बॉडी कुछ लोगों का साथ दे रही थी कुछ लोगों का नहीं दे रही थी किसी का सर दुख रहा है किसी को ब्रीदिंग प्रॉब्लम्स हो रही है तो पता नहीं वो इतनी हिम्मत कहाँ से आई एक्चुअली जहाँ शूट कर रहे थे पेंगोंग में सेकेंड डे वहां पर आप 6 बजे के बाद खड़े नहीं रह सकते और हम जस्ट वेयरिंग वन कुर्ता द एंटायर क्रू आधे लोग कांप रहे हैं किसी से इंस्ट्रूमेंट्स नहीं बज रहे जो हमारे वीडियोग्राफर सिनेमेटोग्राफर थे आशीष भाई उनका हाथ कांप रहा है और एक टेक के बाद वो कार में जाकर बैठकर हीटर के सामने बैठ रहे थे और आते वक्त हमारी गाड़ियां स्किड कर रही थी टायर्स में चेन हम लोगों ने खुद बांधी है सारी बहुत चीजें बहुत एडवेंचरस था बहुत ज्यादा मतलब एक बहुत अलग एक्सपीरियंस रहा मेरी लाइफ का तो मतलब इट्स बीन I have done more than 33-34 music videos mm-hmm. jisme khud feature hua hu and out of this particular song it's very different matlab the amount of effort mehnat hard work we guys have done it's insane
0: madhur ke me khawa ga zamani guitar ya lounge beats benu ko fawi namaves me peer sayyid nasiruddin nasir gelema ustaz nusrat fatih ali khan mashhoor kurevi qawwali ge asla nispe kong hada fawalave madhur sharma ki india ke mashhoor love kyun teriye music composer adi live performer e navani ek bas bahun love kiya fa egotun urdu hindi adi punjabi fahaga kolleve ಮೀಗೆ ತುರು ಸೂಫಿ ಅದಿ ಇಂಡಿ ಪೊಪ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕಿಯಾಗೆಂಗ್ ಏನಾವಣಿ ಬೊಡು ಮಕ್ಬೂಲ್ ಕಮೆಂಗ್ ಹೋದಾಫ ಏನ ಬೊಡ ಮಶೂರ್ ವೆಫ ವಣಿವೆಸ್ ಉಸ್ತಾಜ್ ನುಸ್ರತ್ ಫಾತಿಯೋ ಅಲಿ ಖಾನ್ಗೆ ಅಸ್ತು ಕವ್ವಾಲಿತ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಕವ್ವಾಲಿಸ್ ನುವತ ಜಮಾನಿ ಮ್ಯೂಸಿಕಿ ರಿದಮ್ ತಕ ಬದಲ್ಕೊಗೆಂಗ್ ಕವಲವತ ಕಿಯಾಗೆಂಗ್